पूजो सदा हमारे पक्षा श्री अस्तु रिजु करे हो रक्षा राख रहे हो मुहे रखन हारे सहाय संसहाय प्यारे दीन बंद

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।